0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakal Beats.
4: Sakal Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक आवडत्या कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजतापर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन. तर शिकू नक्कीच साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत म्हणजे 10 वाजतापर्यंत. तर शिखो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सकारात्मक विचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया या पहिल्या गणेश गाण्यांनी.

रसिको मनात भक्ति ओठानवर स्मित आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीट्स 9 ते 10 वाजतापर्यंत ओन्ली ऑन रेडिओ मनोरंजन. आणि रसिको देवाचं नाव घेतलं की दिवसाची सुरुवात केली की मनाला वेगळीच शांतता मिळते. तर आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया. गोंधळ गीत आहे, आस्वाद घ्या.

0: तर अगदी अप्रतिम सुरुवात झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तर सिकर स्टेज इज कनेक्टेड 10 वाजतापर्यंत, कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.
1: पंड

रसिको जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगाचे शिका. प्रत्येक सकाळ ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे. तर चालूच ठेवूया आपला कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी.

रसिकमला तर काही शंख नाही की आपण या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा आपण पुरेपूर आनंद घ्या व या पुढील गीताचा आस्वाद आपण सगळेजण घेऊया.

रसिक हो जुन्या गाण्यांचा प्रत्येक शब्द आज ही तितकच ताजा वाटतो. जुन्या सुरांमध्ये प्रेम, साधेपणा आणि मनाला भिडणारी भावना घडलेली असते. आणि रसिक हो असं म्हटलं जातं की जुन्या गाण्यामध्ये काहीतरी विशेष असतात. तर ऐकूया ही पुढे